थींदो आहे ऐं शख्स में बि हिकु क़िस्म जी कशिश पैदा थींदी आहे ऐं सिंगार करण वारे माण्हूअ जा सिंगार करण सां दोस्तीअ जा तालुकात उन करे बि वधंदा आहिनि जो हू सभिनि जो मनपसंदि थी पवंदो आहे ऐं सिंगार वारे माण्हू जा नेण ॾिसण वारे ते ख़ूब असर अंदाज़ थींदा आहिनि ऐं उन नेणनि वारे सुहिणी सूरत खे ॾिसी पसी करे ऐं तमामु घणो हर इंसान उन जी साराह कंदो आहे, वाखण कंदो आहे। पंहिंजो जेको आहे जेतिरो थी सघे इंसान पाण जी सफ़ाई निस्बल ईमान आहे ऐं पंहिंजो पाण खे माण्हू ठाहे त बहितर लॻंदो ऐं सफ़ाईअ में ई जेको आहे सो अधु ईमान आहे ऐं तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे।